संत कृपा ते जम ते छुटै, जा कै मस्तक करम प्रभ पाए, साध शरण नानक ते आए, जिस मन बसै सुनै लाए प्रीत, तिस जन आवै हर प्रभ चीत, जन

मात पिता हम बारिक कोई न जाने तुमरा ऊचे ते ऊंचा पग सगल समगरी तुमरे सुतन

नमस्तंग अजाते नमस्तंग अपाते अदेसंग अदेसे नमस्तंग अपेसे नमो सर्व काले।

0: नमस्तं सुपन में
1: नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे
0: नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे
1: नमो काल काले नमस्तं दयाले
0: नमस्तं कवर्णे नमस्तं अमरणे
1: नमस्तं जरारं नमस्तं कृतारं
0: नमो सर्व तंदे नमो सर्व तमंदे
1: नमस्तं निरसाके नमस्तं निर्वाके
0: नमस्तं रहिमे नमस्तं करिमे
1: नमस्तं अनंते नमस्तं महंते
0: नमस्तं स्वागे नमस्तं स्वागे
1: नमो सर्व सोखं नमो सर्व पोखं
0: नमो सर्व गंता नमो सर्व वर्ता

0: नमस्तुंग परमाते
1: नमस्तुंग गंजे नमस्तुंग पंजे
0: नमस्तुंग काले नमस्तुंग पाले
1: नमो सर देशे नमो सर पेशे
0: नमो राज राजे नमो साज साजे
1: नमो